0: क्यापिटल्स दलयोः द्वन्द्वं भविष्यति इति वार्ताः।
1: ആകാശവാണി തൃശൂർ, സമയം 7 മണി.
2: പുലരിപ്പൂക്കൾ.